रळियात, तू तरणानो तारण हारो झरणानो तू नाद, फूल फूलनी रंग सुगंधे तारी छे सोगा।